0: MBC-च्या घड्याळात सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
1: सकाळ बीट्स.
2: सकाळ बीट्स.

प्रणामा छ विनम्र नमस्कार सुप्रभात सुस्वागत है या प्रभात वेले ऑन द वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन संगीत प्रेमी श्रोत्यानो आज आठवड्याचा पहिला दिवस सप्टेंबर महिन्याची 21 तारीख सोमवारच्या या सुरेल सकाळी ऑरएम फ्री रेडिओ मनोरंजन वरून आपले मनपूर्वक स्वागत रसिको हो नव्या आठवड्याची नव्या आशांची आणि नव्या उत्साहाची सुरुवात करणारा आजचा सोमवार आज वातावरण गुदमरलेले दमट आणि ढगाळ वाटत असलं तरी या दमट वातावरणाला विसरून सुरांच्या प्रसन्न दुनियेत प्रवेश करूया

रसिकहो आजचा सोमवार आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आणि सकारात्मकतेची सूर घेऊन येवो हीच गणरायाच्या चरणी आमची विनम्र प्रार्थना आहे या प्रभात वेली. तर प्रस्तावनेत विलंब न लावता या मंगल स्वरांनी करूया

रसिको हो भक्ति भावना आणि सुरांचा सुंदर प्रवास या प्रभातवेली श्रोत्यानो 25 तारखेला काही गणेश भक्त बप्पाला निरोप देणार आहेत ते उहा सर्व गणेश भक्तांसाठी पुढील गणेश भक्ती गीत समर्पित करण्यात येत आहे.

0: जिथे गणरायाचे नामस्मरण तिथे मंगलमय प्रारंभ तेव्हा गणरायाच्या गोर स्मरणाने या प्रभातवेली सकाळ बेस कार्यक्रमाची शुभ सुरुवात झाली. आता चला ऐकूया भावगीतांचा हा सुंदर प्रवास.
1: 94.95.6 98.2 मेगाहर्ट्झ ओरेन फ्री.
0: पुनश्च स्वागत आहे या प्रभातवेली ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. तेव्हा रसिको हो, चला सुरू करूया हा सुंदर प्रवास भावगीतांचा. तेव्हा ऐकूया दातले रेशमी दातले धुके महालक्ष्मी आयर चिन्नार करकर व समूहाच्या आवाजातलं

रसिक हो या प्रभात वेले या डमत वातावरणात आपल्या सुरांची झुलूक तुमच्यापर्यंत पोहोचू दे आणि तुमच्या सोमवारची सुरुवात आनंदाने होऊ दे. असेच एक मधुर गीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत इन द व्हॉइस ऑफ सुरचंद्रिका महालक्ष्मी आय्यर. ढाक डाटून येतात ते कन्फर्म दी मूवी आई शपथ.

बाहेरच्या वातावरणाची पर्वा न करता या प्रभातवेळी मनाचे वातावरण प्रसन्न ठेवूया, कारण सुंदर विचार असतील तर प्रत्येक दिवस सुंदर होतो। चला ऐकूया श्रुती जोशी, खुशी वाणीकर, तेजल कुलकर्णी यांच्या आवाजात।

संगीतकार ए आर रहमान यांच्या श्रवणीय संगीताने नटलेले हे भावमधुर गीत आपण ऐकत होता रसिक श्रोत्यांनो उत्तरा केलकर यांच्या सुरील आवाजात. वळू या पुढच्या गीताकडे. तेव्हा सादर करीत आहोत जीवाचे राण प्रेमाचे दान इन द वॉइसेस ऑफ विजय भाते व हर्षवर्धन बाबरे. खास तुमच्या मनोरंजनासाठी या प्रभात वेळे On the waves of radio Manoranjan right on 94.95 decimal 6 and 98 decimal

कते रहा प्लस कर बीच संगीत प्रेमी श्रोत्यानो आम्ही सुरांची ही सुंदर मैफल सजवत राहो आणि आपल्या दोघांच्या या नात्यात संगीताचा सूर असेच कायम राहू दे. ऐकूया फुलपाखरू

0: धनंजय माने इथेच राहतात का?
1: हृदय वसंत फुलताना प्रेमा सिरंग यावे. चला श्रुती राणे व सगळ्यांच्या वसात

हृदयी वसंत फुलताना प्रेमा सुरंग यावे श्रुति राणे व सहगायकांच्या आवाजातल्या या गाण्यानंतर सकाळ 20 च्या कार्यक्रमातील या वेळची भेट म्हणजे रसिक हो आनंदी जोशी आणि अभय जोधपूरकर यांनी आपल्या गोड आवाजात व्यक्त केलेले जरा जरा मन खुलावते।

संगीत प्रेमी श्रोत्यानो आता निरोप घेण्याची वेळ आली आहे. बाराच्या या गोरवेळेला पुन्हा नव्या सुरांसह, नव्या गाण्यांसह, नव्या आनंदासह भेटूया. AM2 रेडिओ मॉरिशसवरून तेव्हा तोपर्यंत आनंदी रहा, प्रसन्न रहा, सुरक्षित रहा या सद्भावनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.